ज्योतिष भावै नानका साई परिकार जिन्हा चीरी चलना हाथ तिना किश नाहे साहिब का फुरमान होए उठी कर ले पाहे जेहा चीरी लिखिया तेहा हुकम कमाहे।

रंग अर रेख भेख को कह न सकत के अचल मूरतन भव प्रकाश मितोज कही जय कोट इंद्र इंद्रान साहि साहान गणिजय त्रिभवन महीप सुर नर असुर नेत नेत बन त्रिन कहत त्वा सर्व नाम कथय कवन कर्म नाम वर्णत सुमत पुजंग प्रया छंद नमस्तुंग काले नमस्तुंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग रूपे नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काये नमस्तंग जाये नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग धर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग वाहे नमस्तंग ठाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुवेके नमस्तंग निके नमस्तंग अभूते नमस्तंग अजूपे नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग निर्परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्पेशे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्धाते नमस्तंग निर्गाते नमस्तंग निर्धूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग अशोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग वाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग गम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व कापे नमो सर्व तापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्त देवै नमस्तंग अपेवै नमस्तंग जनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अवर्णे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्व तंदे नमो सत वंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व